ಸುನ್ನಭೋ ಮಹಾರಾಜ್ ಪರೀಕ್ಷಿತ್ ಅಲ್ಲಿ ಸ್ಥಾನವೋ ಅಲ್ಲಿ ಸುನ್ನಭೋ ಮಹಾರಾಜ್ ಪರೀಕ್ಷಿತ್ ಅವಯೋ ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತ್ ಮಹಾಪುರಾಣಕ್ಕೋ ದಶಮ ಸ್ಕಂದಕ್ಕೋ ಪೂರ್ವಾರ್ಧ ಪೈಲು ಅಧ್ಯಾಯ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ರಾಜೋಬಾಜ ಕಥಿತೋ ವಂಶ ವಿಸ್ತಾರೋ ಭವತಾಂ ಸೋಮ ಸುರೆಯೋ ರಾಗೇ ಚೋಬೆ ವಂಶಾನಾಂ ಚರಿತಂ ಪರಮಾದ್ಭುತಂ ಅವರಾಜ ಪರೀಕ್ಷಿತ್ ಲೈ ಸುಖದೇವ ಸ್ವಾಮಿಲೇ ಆಜ್ಞಾಂಗರಿ ವಕ್ಷೇ ಕುಶ ಭಗವಾನ್ ವಾಸುದೇವ್ ಕೋ ಮಹಿಮಾ ಕೋ ವರ್ಣನ್ ಅವ ಮೈಲೇ ಆಲಯ ಸೂರ್ಯ ವಂಶಿ ರಾಜಪುತ್ರ ಚಂದ್ರ ವಂಶಿ ರಾಜಪುತ್ ಕೋ ವರ್ಣನ್ ವಿಸ್ತಾರ ಪ್ರಸ್ತುತಿ ಗರಿಸಗೆ ಅವ ದಶಮಸ್ಕಂದಕ್ಕೋ ಪೂರ್ವಾರ್ಧ ಕಥಾಕೋ ಪೈಲು ಅಧ್ಯಾಯ ಪಾಠ ಪ್ರಾರಂಭ ಗರ್ದ ಸುರಾಜನ್ ಪರೀಕ್ಷಿತ್ ಅವ ಕೇಶವನೋಂಚ ಮಣಿಗನ ಶ್ರದ್ಧಾ ಲೌತ ಮೇರೋ ಭಗವಾನ್ ದಯಾ ಬಾಬುಂಚ ಬಂದೇಹಿ ಪೈಲಾ ಸುರಸಿನ ರಾಜ ಕಾ ಛೋರ ವಸುದೇವ್ ದೇವಕ ರಾಜ ಕಿ ಛೋರಿ ದೇವಕಿ ಇನ್ಗೋ ವಿವಾಹ ಯಾಸವನ ಬಾಜಾ ಬಜಾವನೆ ಚಲನ್ ಥಿ ನಾ ಬಿಯಾವ ತೀ ಬಾಟ ಬಾಜಾ ಬಜಾರೆ ಚಲಾಯಕ ಹೋನಾಲೆ ಉನ್ಕೋ ನಾಮೆ ಆನ ಕ ದುನ್ನು ಬಿ ಅನಿ ರಾಜ ಕಂಸಲೆ ಬೈ ಅನ್ಮಾಯೋ ಅನ್ಮಾಯಿ ಸಕೆ ಪಶೆ ಧೆರೆ ಸಾಮಗ್ರಿ ದಾನ್ ದಿ ಹೋಕೆ ಗೆ ದಿಯೋ ಬಂದಿ ಹಿನ ಗಜಾನಾಮ್ ಚತುಶತಂ ಚಾರ್ ಶೇ ವಟ ಘೋಣಾ ಅಶ್ವನಾಮ್ ಪಂಚದಶ ಸಹಸ್ರಂ ಪಂದ್ರ ಹಜಾರ್ ವಟ ಘೋಣಾ ರಥಾನಾಮ್ ಜಬ ಫೇರಿ ಅಷ್ಟಾದಶ ಶತಂ ಅಠಾರ ಶೇವಟ ರಥ ದಾಸಿ ನಾಂಚ ಶತದ್ವಯಂ ದ್ವೈಶಿ ವಡ ದಾಸಿ ಎಸರಿ ಸಾರಾ ಸಂಪೂರ್ಣ ದಾಯಿ ದಿನೇ ಚಲನ ರೋಸ ಅಯ್ಯಪನಿ ಭಯ ಅಲ್ಲಿ ಪನಿ ಕುರ್ಮರಿಯರ ಲಾಂಚನ್ ನಿಗೆ ತೇಸ್ ಕಾರಣ ಸಾರಾ ದೀಸಕೆ ಪಚಿ ಅಲ್ಲಿ ತ ಅಂಶ ಖಾನಿ ಮನೆ ಅಸನ ಬೋ ಅವ ತ ಖಾಲಿ ಗೋಡ ಧೋ ಪಠಾಯಿ ಅಂಶ ಖಾನಿ ಕೋಲ್ ದಿಚ ತನ್ ದಾಯಿ र त्यसै कारणले लौत मेरो महाराज परीक्षित भनिकन राजा परीक्षितलाई सुखदेवले बताउनु भयो र लौ त्यस अवस्थाको बीचमा अब सम्पूर्ण प्रकारको प्रक्रियामा विवेक र विचार गर्दा लौ मेरो भगवान हो ममाथि दयाभाव राखी बक्सुस् भनेर सारा कुराको निर्णय गरिबक्सु अनि त्यसदेखि पछाडिबाट अब बाँकी अंशको लागि भगवानको ध्यान भयो मनन भयो कीर्तन भयो प्रार्थना भयो अनि त्यहाँदेखि प्राणस्य कला मनोभावनाको विकास गर्ने अत्यन्त प्रेमले भरिएको स्वरमा अत्यन्त प्रेमले भरिएको आधारमा आफ्नो काम कर्तव्य र निष्ठालाई पूर्ण रूप राख्नका लागि राजा जब यस किसिमबाट आफ्नो कर्तव्यलाई बोध गर्नका लागि काम कर्तव्य र निष्ठालाई पूर्ण रूप दिनका निमित्त यस किसिमबाट बारम्बार कन मेरो सरकार राजा कंस बहिनी पुर्याउन भनेर जान लागेको हो जाँदा जाँदा जाँदा जाँदा बीच बाटोमा गइसकेपछि एउटा आकाश भणी भयो महाराज कंस रोकथाम भन्यो थामियो ए राजा कंस जसलाई पुर्याउन भनिकन जान लागिराखेका छौ अस्मास्तु अष्टम गर्भ हन्ताय बसते बुध बहिनी देवकीको आठौं गर्भको प्रभावबाट तेरो बच्चालाई त्यही बच्चाले बहिनीले पाएको आठ गर्भको बच्चाले तँलाई मारिदिन्छ यो आवाज भइसकेपछि अनि राजा कंस छक्कै पर्यो बहिनी देवकीको गर्भबाट जन्मिएको आठौं गर्भको बच्चाबाट आफू मर्ने यो प्रकारको निर्णय र यो प्रकारको पूर्ण विवेक प्राप्त भइसकेपछि अब यो बहिनीको हातबाट बहिनीबाट जन्मिएको बच्चाबाट मेरो मृत्यु हुनु हुने भयो हो भनिकन राजा कंस ज्यादै आँच्यो ज्यादै सशंकित भयो मनमा तर्क वितर्क कुतर्क गरेर राजा कंसले बहिनीका प्रतिमा मार्नको निमित्त तरबार हातमा लिएर घुमाउन भनेर तयारी भयो अब यो बहिनीलाई सिद्ध्याइदिन्छु म यो बहिनी काटेको खण्डमा अब वृक्ष काटेर ढालिएको खण्डमा फल लाग्दैन भनेर बहिनी काट्न राजा कंस बडो डर लाग्दो प्रभावबाट हातमा तरबार लिएर बहिनी काट्न